0: या नमकीन, चाहे जैसे खाओ, 100% सूजी से बनी आर प्योर व मिसली, स्वादिष्ट सेहतमंद हर रोज।
1: A world of questions, ideas that challenge the ordinary, conversations that connect countries and cultures, where different worlds find common ground. NDTV World brings Nepal's ideas to the world. NDTV Anviksha, ideas across borders. The Nepal Dialogue, 27th August, Kathmandu, Nepal.
2: 21 days in Kashmir. People have bombarded me, friends, with requests for an unfiltered list of things I saw and observed on the ground.
3: Very special ground report from the line of control. There were some children who've lost limbs in the shelling.
2: They're now India's smallest but possibly the most powerful crime family. Cough syrup has killed at least 25 children. Dicoid saab, aise mat kijiye. Suddenly, people are wondering about the weaponization of India-Pakistan cricket. We live and breathe elections. You will not believe your eyes or ears when I show you what I'm about to do.
4: For a country that has fought so many wars in the mountains and at high altitude,
2: we're standing on the Indian Navy's newest warship.
3: The line of good.
5: My name is Reet Kaur Sahani and you're watching The Breakfast Show. We've got an action-packed show lined up just for you, but first up are the headlines. Congress caught in Vande Mataram row on Independence Day. The BJP accuses the Grand Old Party of objecting to the singing of the full version of Vande Mataram at the party's Independence Day event. This is a charge that has been dismissed by the Congress as untrue. Congress versus RSS showdown is escalating. Karnataka Home Minister Priyank Kharge targeted the RSS, accusing it of creating communal rights. Tamil Nadu BJP Chief Naina Nagendran has stoked a controversy with his remarks on Tamil Nadu Chief Minister on Independence Day. Days after Swarachi's show of strength, Annamalai is back with We the Leaders 2.0, this time taking the political outreach to Chennai with the environment at the centre of the campaign. Meanwhile in Punjab, Shiromani Akali Dal Member Parliament Harsimrat Kaur Badal termed the attack on her husband Sukhbir Singh Badal in Nander, Maharashtra, a well-planned political conspiracy. She even said that this was aimed at disturbing the peace of Punjab. Breaking news coming in at this hour from Maharashtra. Let's take you through it. Well, politics in Maharashtra has in fact started over former Chief Minister Prithviraj Chavan's comment on former Union Minister and BJP leader Gopinath Munde. So huge political row now brewing in Maharashtra as Prithviraj Chavan claims that Gopinath Munde was about to join the Congress party. That's right, an important update coming in as we're understanding that there seems to now be a huge political draw that's brewing in Maharashtra. Politics, remember, has erupted over former Chief Minister Prithviraj Chavan's comments on former Union Minister and BJP leader Gopinath Munde, saying that he was about to join the Congress party. Let's take you through the reactions coming in at the hour.
6: त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला. मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, आमचं सगळं ठरलं. सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला मी राजीनामा द्यावा लागेल, मला खासदारकीचा पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल. आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरची दोघं आहेत, ते मला काही निवडून येणार नाहीत, कारण तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच. तिथे मला मंत्री करा, मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल की नाही, ते म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल. आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले. मी महाराष्ट्र सदनाचं राहतं एका हॉटेलमध्ये राहिलो कुणाला कळून. आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला मी पदार्पणाला बोलवलं, म्हटले तू हे परस्पर त्यांना आश्वासन दिले का? लगेच लक्षात आलं, म्हटलं हो नाही, मी मॅडमला विचारले पण तुम्हाला विचारायचं चुकत झाले राहिले. तर म्हटले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं ती लाच दिल्या जर काही मी बिलकुल करणार नाही.
7: आणि कमळातच ते विसावलेले आहे आणि हे त्यांची पूर्ण जी जर्नी आहे ती जर्नी आहे. आता राजकारणामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये अजूनही त्यांचं नाव लोक घेतात कोणत्याही अर्थाने. मी नाही म्हणत की पृथ्वीराज बाबांनी अनादराने घेतलंय, आदरानेच घेतलं असेल. ज्या संघटनेला मुंडे साहेबांनी एवढं मोठं वटवृक्ष बनवलं, त्या मुंडे साहेबांनी त्या संघटनेला जे दिलंय त्यानंतर मला वाटत नाही की अशा पद्धतीने त्यांच्याविषयी विचार आत्ता करण्याची आवश्यकता.
8: विरोधी पक्षातील
9: मला वाटतं अट नव्हती तेव्हा, पण ठीक आहे. तर त्याच्यात मी जात नाही, जास्ती गौप्यस्फोट मी नाही करत कारण जवळून पाहिलेलं आहे मी ते. आणि त्याच्यात माझ्या आजोबांनी त्यांना काय सांगितलं आणि रोखलं होतं ते पण मला माहिती आहे.
5: The broadcast to bring us the details. Prajakta, this there seems to be a huge political drama brewing in Maharashtra regarding Prithviraj Chavan's comments. Help us understand, has a clarification